0: मध्ये दर जणांना नाचणे समाजात तो पर्यंत रचना मध्ये दे याद करती ना कार्यक्रमाला तसे आठ दे भेटे तो बाबा
1: समस्येचा कार्यक्रम करणार
0: प्रयोग गरेको फसल तरकारी खानेलाई ढिङ्गाटार लाग्ने टाउको दुख्ने मुर्चा पर्ने